ताते अंगद पयो तात स्यो तात मिलायो अंगद किरपा तार अमर सतगुर थिर कियो अमर दास अमृत शतर